poder aquí fer comparació amb el tema nivell. Mantri, Dr. Vikram, Dimensionari, Sanjaja, Trapobuna, Sarsonara, Provada, Artistarma, Sarkarsa, Prima, Atribori, Kutankari, Dinamal, Mantri, Avanusar, Muluku, Sota, Perupi, Jilla, Casa, Darmukama, Haibar, Buda, Kum, Siva, Vista, Risa, Kekosa, Ava, Yesai, Nagarparika, Tathaga, Upalika, Orasama, Vista, Garnikare, Suru, Kekosa, Alusama, Sase, Krishna, Kista, Namo, Enne, Prabhupada, Har, Sanjarama, Aipura, आगामी आर्थिक वर्षमा थप 1,597 वटा बिपिएस तथा ई मुर्गी खरिद प्रक्रिया अघि बढाएको जानकारी दिनुभयो। आगामी वर्षका लागि केन्द्रले 22,47,00,000 रुपियाँ नियोजन गरेको छ। मन्त्री तिमल सिन्हाले बजेट पारदर्शी रहेको उल्लेख गर्दै एआई साइबर सुरक्षा र डिजिटल